तुझ्याच्या चीज नाही मोगाच्या भोग नाही तुकडा सोगाव जरा काळजात धोको माका झिला डोळ्याची दूजी वेल्या तुझ्याच्या चीज नाही मोगाच्या भोग नाही तुकडा सोगाव जरा.